0: मिकी चिकी मिकी सुंदरी तू पक्की मुतर सिकरी।
1: नेक्स्ट एसएमएसटी करिछंती जमशेदपुर झारखंड रु सुपैसाई गांव रु देवेंद्र तंती राकेश तंती प्रकाश निशा कुमारी रेशमा कुमारी दीपाली कुमारी देवेनजी एवं तांको परे परे एसएमएस करिछंती गांव हरुडी चंडिल झारखंड रु तुलसीदास महतो कल्पना महतो मनोरमा महतो मनमोहिनी महतो दिनबंधु महतो पहुंचुछि आपणको फरमाइश रो गीत आपणको पाखरे।